नमस्कार मंडळी, मी किरण आणि आपण ऐकत आहात रेडिओ 4EB 98.1 FM. पुंडलिक वर्ता श्री हरी विठ्ठल पंढरीच्या विठुरायाच्या आणि संतांच्या चरणी नतमस्तक होऊन मी आज आषाढी एकादशी भारतात कशी साजरी केली जाते याबद्दलची माहिती आणि विठू माऊलीचे काही अभंग सादर करीत आहे. आषाढी एकादशी आणि पंढरपूर वारी. कल्पना करा, पावसाळ्याचे दिवस आहेत, भीमा नदीला पूर आलाय, रस्ते चिखलाने माखलेत, ना पंखा, ना बस, ना कुठलीही सोय वाटेवर. तरीही गेली 700 अधिक वर्षे दरवर्षी लाखो लोक, शेतकरी, कुंभार, शिंपी, शिक्षक, आजी आजोबा, वडिलांच्या खांद्यावर बसलेली लहान मुले पायी चालतात. कोणी 1-20 दिवस, कोणी 15 दिवस जवळजवळ 250 किलोमीटर अंतर पायी तुटवत, गात नाचत, रडत हसत सगळे एकाच दिशेने निघालेले असतात. चंद्रभागेच्या काठावरील त्या छोट्याशा गावाकडे पंढरपूर. ते चालतात कारण कोणी त्यांना सक्ती केलेली नसते, कुठलं बक्षीस वाट पाहत नसतं. ते चालतात कारण त्यांच्या मनात शतकानुशतके एक हाक घुमत असते, विठ्ठला विठ्ठला ही हाक. आणि आषाढी एकादशीला ती हाक आपल्या शिखरावर पोचते. आज मला तुम्हाला त्या वाटेवर घेऊन जायचं. प्रत्यक्ष नाही पण गोष्टीतून, इतिहासातून आणि तत्त्वज्ञानातून आषाढी एकादशी आणि पंढरपूर वारीच्या शेवटी तुम्हाला हे समजेल की ही केवळ एक धार्मिक परंपरा नाही, तर जगातील सर्वात विलक्षण सामाजिक आणि आध्यात्मिक चळवळीपैकी एक आहे. आषाढी एकादशी म्हणजे काय? सुरुवात मूळ गोष्टीपासून करूया. हिंदू पंचांगात प्रत्येक महिन्यात 2 एकादशी येतात, शुक्ल पक्षातील आणि कृष्ण पक्षातील 11 दिवस. वर्षभरातील सर्व एकादशींमध्ये आषाढ महिन्यातील साधारण जून जुलै एकादशीला विशेष महत्त्व आहे. हीच आषाढी एकादशी, जिला देवशयनी एकादशी असेही म्हणतात. ह्या दिवशी भगवान विष्णू चातुर्मासासाठी योगनिद्रेत जातात असे मानले जाते. क्षीरसागरात शेषनागावर विसावलेले. पण महाराष्ट्रात आषाढी एकादशीचा अर्थ याहूनही अधिक विशिष्ट आणि सजीव आहे. हा तो दिवस आहे जेव्हा वारकरी संप्रदाय पंढरपूरची वारी पूर्ण करून विठ्ठलाचे, ज्याला विठोबा किंवा पांडुरंग असेही म्हणतात, दर्शन घेतो. पंढरपूरचे हे आराध्य दैवत विष्णूचाच अवतार मानले जाते. कमरेवर हात ठेवून उभा असलेला गोपाळ बालक. कमरेवर हात ठेवून का उभा आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना. यामागेही एक सुंदर आख्यायिका आहे जी मी थोड्याच वेळात सांगणार आहे. पण त्याआधी वारीचे मोठे चित्र, आषाढी एकादशीची पुराणातील एक कथा आहे. पूर्वी सूर्यवंशामध्ये मांधाता नावाचा राजा होता. तो चक्रवर्ती सत्यप्रतिज्ञ व प्रतापी होता. तो आपल्या प्रजेचे पालनधर्माने व स्वतःच्या औरसपुत्राप्रमाणे करीत असे. त्याच्या राज्यात कधीही दुष्काळ पडत नसे व कोणालाही कसल्यास आधीव्याधी नव्हत्या. त्या राजाच्या कोषागारात अन्यायाने मिळवलेले धन थोडेसुद्धा नव्हते. तो राजा अशा प्रकारे राज्य करीत असताना
पुष्कळ वर्षे लोटली. एकदा राजाच्या पूर्वजन्माच्या पापामुळे त्याच्या राज्यात 3 वर्षे पाऊस पडला नाही, त्यामुळे सर्व प्रजाजन वैतागले व भुकेने आर्त झाले. राज्यात धान्य अजिबात नसल्यामुळे देवयज्ञ, पितृयज्ञ, अग्निहोत्रे व वेदाध्ययन हे सर्व बंद पडले. तेव्हा सर्व प्रजाजन राजाकडे आले आणि म्हणाले, राजा, प्रजेला हिताचे ठरले असे आमचे बोलणे एक. पुराणामध्ये पंडितांनी पाण्याला नारा असे म्हटले आहे. तेथे पाण्यातच राहण्याचे भगवंताचे घर आयन आहे, म्हणून तर भगवंतांना नारायण असे म्हणतात. नारायण सर्वांच्या हृदयात राहतो. हा भगवान विष्णू पूर्वजन्य रूपच आहे. पर्यजन्य रूपाची वृष्टी तोच करतो. त्यातूनच अन्न निर्माण होते व अन्नातूनच प्रजा निर्माण होते. हे राजा, असा हा पर्जन्य नसेल तर प्रजेचा नाश होतो. तेव्हा नृपश्रेष्ठा, ज्यामुळे पाऊस पडेल व आमचा योगक्षेम चालेल असे काहीतरी कर. राजा म्हणाला, प्रजाजनांनो, तुम्ही सांगितलेत ते अगदी खरे आहे. अन्न हे ब्रह्मस्वरूपच आहे. सर्व चराचर व अन्नामुळेच स्थिर आहे. सर्व भूत मात्र, प्राणी मात्र अन्नातूनच निर्माण होतात. जगाचे जीवन अन्नावरच चालते. पुराणात व लोकांच्या तोंडून मी असे ऐकले आहे की राजांच्या अनाचरणामुळे प्रजाजनांचे दुःख भोगावे लागते. मी सूक्ष्म बुद्धीने विचारत आहे की काही पाप केल्याचे मला आढळले नाही, तरीही प्रजाजनांचे हित व्हावे म्हणून मी सर्व प्रयत्न करीन. राजाने असा विचार केला आणि विधात्याला नमस्कार करून व बरोबर मोठे सैन्य घेऊन तो घन वनात गेला. तेथे तप करणाऱ्या श्रेष्ठ मुनींच्या आश्रमांना त्याने भेटी घेतल्या. त्यावेळी त्याला ब्रह्मदेवताचा मानसपुत्र असलेला अंगिरा ऋषी दिसला. त्याच्या तेजाने दाही दिशा उजळल्या होत्या. तो जणू दुसरा ब्रह्मदेवच आहे काय असे वाटत होते. त्या ऋषीला पाहून मानधाता राजाला आनंद झाला व तो रथातून उतरून त्यांच्या पुढे हात जोडून एखाद्या सेवकाप्रमाणे उभा राहिला. त्या ऋषीने राजाला आशीर्वाद देऊन त्याचे अभिनंदन केले व राज्यातील राजा, प्रधान, मित्रभंडार, देश, किल्ले व सेना या राज्याच्या 7 अंगाविषयी कुशल विचारले. राजाने स्वतःचे कुशल निवेदन करून ऋषीचे कुशल विचारले. नंतर ऋषीने राजाला इकडे वनात येण्याचे कारण विचारले. मुनीला ते कारण सांगताना राजा म्हणाला, मुनीश्रेष्ठा, मी स्वधर्माप्रमाणे पृथ्वीचे पालन करीत होतो, तरीही माझ्या राज्यात अनावृष्टी का व्हावी याचे कारण मला समजत नाही. माझा संशय नाहीसा व्हावा म्हणून मी आपल्या पायाशी आलो आहे. तरी प्रजाजनांना योगक्षेम चालेल व त्यांचे समाधान होईल असा उपाय सुचवावा. अंगिरा ऋषी म्हणाला, राजा, हे कृतयुग सर्व युगात उत्तम आहे असे म्हणतात. या युगात ब्राह्मण धर्म प्रधान आहे आणि धर्माचे 4 चरण संपूर्ण आहेत. या युगात तप करण्याचा धर्म फक्त ब्राह्मणालाच आहे. असे असता राजा तुझ्या राज्यात 1 शूद्र तप करीत आहे. करू नये असे काम त्याने केल्यामुळे तुझ्या राज्यात मेघ वर्षत नाही. तू त्या शूद्राचा
वध करण्याचा प्रयत्न कर, म्हणजे दोष दूर होईल. राजा म्हणाला, तपश्चर्या करणाऱ्या त्या शुद्धाने माझा काहीही अपराध केला नाही. तो निरपराध असताना मी त्याला मारणार नाही. तरी दुष्काळ नाहीसा होण्यासाठी मला एखादा धार्मिक उपाय सांगा. ऋषी म्हणाला, मारणार नाही. तरी दुष्काळ नाहीसा होण्यासाठी मला एखादा धार्मिक उपाय सांगा.

प्रजाजनांसह या एकादशीचे व्रत कर. मुनीचे हे म्हणणे ऐकून राजा घरी परतला. आषाढ महिना आल्यावर त्याने पद्मा म्हणजेच शयनी एकादशीचे व्रत केले. ब्राह्मण वैश्य शूद्र व चारी वर्णांच्या प्रजाजनांनीही हे व्रत केले. राजा त्या सर्वांनी असे व्रत करताना मेघांची वर्षा सुरू झाली. सर्व पृथ्वी जलाने भरून गेली व थोड्याच दिवसातच शेते पिकांनी शोभू लागली. ऋषिकेशाच्या प्रसादाने सर्व लोकांना सौख्य लाभले. याकरिता पद्मा एकादशीचे हे उत्तम व्रत अवश्य करावे. हे व्रत ऐश्वर्य व मुक्ती देणारे व सर्वांना सुखदायक आहे. या एकादशीचे महात्म्य वाचल्याने किंवा ऐकल्याने मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो. आषाढी एकादशीच्या व्रताची जोडलेली दुसरी एक अत्यंत रंजक व महत्त्वाची पौराणिक कथा एकादशी देवीच्या उत्पत्तीची आहे. या कथेनुसार प्राचीन काळात मुर नावाचा एक अत्यंत बलाढ्य राक्षस होता. त्याने कठोर तपश्चर्या करून भगवान शंकराकडून असा वर मिळवला की रणांगणात कोणताही देव किंवा दानव त्याला मारू शकणार नाही. या वरदान मिळाल्यानंतर मुर राक्षसाने स्वर्गावर आक्रमण केले आणि सर्व देवांचा पराभव करून त्यांना पळवून लावले. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आणि मूर राक्षसाचा वध करण्यासाठी सर्व देव भगवान विष्णूंना शरण गेले. त्यानंतर भगवान विष्णू आणि मूर राक्षस यांच्यात अनेक वर्षे भयंकर युद्ध झाले. युद्धाच्या शेवटी भगवान विष्णू थकले आणि विश्रांतीसाठी बद्रिकाश्रम येथील हेमवती नावाच्या गुहेत झोपी गेले. निद्रिस्त असलेल्या भगवान विष्णूंचा वध करण्यासाठी मूर राक्षस त्या गुहेत गेला. त्याचवेळी भगवान विष्णूंच्या शरीरातून एक अत्यंत तेजस्वी आणि दिव्य शक्ती स्त्रीरूप बाहेर पडली. या देवीने मूर राक्षसाची घनघोर युद्ध करून त्याचा वध केला. भगवान विष्णू जेव्हा जागे झाले आणि त्यांनी मूर राक्षसाचे मृत शरीर पाहिले तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले. त्यावेळी त्या देवीने विष्णूंना घडलेला सर्व प्रसंग सांगितला. हे ऐकून भगवान विष्णू अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या देवीला वरदान दिले. तुझा जन्म आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षात किंवा शुक्ल पक्षात एकादशीला झाला आहे, त्यामुळे तू एकादशी या नावाने ओळखली जाशील. आजपासून भक्तिभावाने तुझे व्रत करणाऱ्या मानवाची सर्व पापे नष्ट होतील आणि त्याला मोक्ष प्राप्त होईल. तेव्हापासून आषाढी एकादशीला उपवास करण्याची आणि विठ्ठलाची मनोभावे पूजा करण्याची पवित्र परंपरा सुरू झाली. पंढरपूर वारी म्हणजे काय? वारी म्हणजे वर्षानुवर्षे न चुकता पुन्हा पुन्हा केली जाणारी यात्रा. जोही वारी करतो त्याला वारकरी म्हणतात. वर्षातून दोनदा आषाढ महिन्यातील आषाढी एकादशीला आणि कार्तिक महिन्यातील कार्तिकी एकादशीला, पण सर्वात मोठ्या प्रमाणात आषाढीच्या वेळी महाराष्ट्राभरातील भाविक पंढरपूरकडे निघतात. या प्रवासातील सर्वात प्रतिष्ठित भाग म्हणजे पालखी. संतांच्या पादुका वाहून नेणारी पालखी विशेषतः आळंदीहून संत ज्ञानेश्वरांची आणि देहूहून संत तुकारामांची. कल्पना करा, हजारो लोक दिंडी नावाच्या गटामध्ये संघटित होऊन प्रत्येक दिंडीचा स्वतःचा झेंडा, स्वतःचे गायक, टाळ मृदंगाचा

0: चा ठेका घेऊन एकत्र चालतात. संतांनी रचलेले अभंग गात सलग 3 आठवडे ते एकत्र जेवतात. रस्त्याच्या कडेला किंवा शेतात झोपतात. अनोळखी लोकांना मदत करतात आणि जातपात गरीब श्रीमंत असा कुठलाही भेद न करता प्रत्येक सहवाशाला भक्तीतील समान सोबती मानतात. या चालत जाणाऱ्या समूहालाच दिंडी म्हणतात आणि एका पालखीबरोबर चालणाऱ्या अनेक दिंड्या मिळून संपूर्ण मिरवणूक तयार होते. पंढरपूरला पोहोचेपर्यंत या छोट्याशा गावाची लोकसंख्या काही हजारांवरून 10 लाखांहून अधिक होते. सर्व एकाच वेळी आषाढी एकादशीच्या दिवशी नेमके येऊन पोहोचतात. विठ्ठलाची आख्यायिका देव उभा राहून का वाट पाहतो. मराठी भक्ती साहित्यातील माझी एक आवडती गोष्ट इथे सांगते, जी विठ्ठलाच्या त्या प्रसिद्ध प्रतिमेमागचे रहस्य उलगडते. कमरेवर हात ठेवून उभा असलेला विठ्ठल. पंढरपुरात पुंडलिक नावाचा एक भक्त राहत होता. आपल्या वृद्ध आईवडिलांची अतिशय भक्तिभावाने, काहींच्या मते अगदी झपाटल्यासारखी सेवा करणारा. एके दिवशी प्रत्यक्ष भगवान श्री कृष्ण रुक्मिणीसह त्याच्या भेटीला आले. पण पुंडलिक त्यावेळी आपल्या वडिलांचे पाय चेपत होता. देवाच्या स्वागतासाठी तो ते कर्तव्य सोडू शकत नव्हता. मग त्याने काय केले, त्याने एक वीट उचलली, ती बाहेर देवासाठी टाकली आणि म्हणाला, कृपया इथे थोडा वेळ थांबा, मी माझ्या आईवडिलांची सेवा करतोय. मला माहीत असलेले सर्वात मोठे देव. आणि देव थांबला. तो त्या वीटवर इतका वेळ उभा राहिला की शेवटी त्याने कायमचेच तिथे राहायचे ठरवले. त्या जागेला आपल्या चिरंतन उपस्थितीने पावन केले. म्हणूनच या देवतेला विठ्ठल म्हणतात, विटेवर उभा असलेला. आणि म्हणूनच आजही पंढरपूरच्या गाभाऱ्यात गेलात तर तुम्हाला मूर्ती विटेवर उभी, कमरेवर हात ठेवून थिराने वाट पाहताना दिसेल. कुठल्या राजा महाराजासाठी नाही तर शुद्ध अंतःकरणाने हाक मारणाऱ्या साध्या भक्तासाठी. ही गोष्ट म्हणजे वारीच्या संपूर्ण तत्त्वज्ञानाचे बीज आहे. भक्ती म्हणजे मोठे मोठे विधी नव्हते. भक्ती म्हणजे प्रामाणिकपणा, कर्तव्य आणि प्रेम. आजची वारी एका पिढीत घडली नाही, पुढे नेली गेली आहे संत कवींच्या साखळीने. इथेच भक्तीचे तत्त्वज्ञान खऱ्या अर्थाने जिवंत होते. संत ज्ञानेश्वर 13व्या शतकातील या चळवळीचे उद्गमस्थान मानले जातात. वयाच्या अवघ्या 15व्या वर्षात त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. भगवद्गीतेवरील मराठी भाष्य, भगवद्गीतेतील सखोल तत्त्वज्ञान सामान्य माणसापर्यंत पोहोचवणारे, संस्कृतमध्ये नाही जे केवळ विद्वानांसाठी राखीव होते तर लोकांच्या भाषेत, ही एक क्रांतिकारी घटना होती. कल्पना करा, जे ज्ञान आधी संस्कृत आणि जातीय विशेषाधिकार मागे कुलूपबंद होते ते आता शेतकऱ्याला, धोब्याला, घरातील आईला उपलब्ध झाले. या एका कृतीने महाराष्ट्रातील अध्यात्माचे लोकशाही कारण केले. संत नामदेव ज्ञानेश्वरांचे समकालीन जन्माचे शिंपी होते आणि त्यांनी महाराष्ट्राबाहेरही पंजाबपर्यंत भक्ती नेली, जिथे त्यांचे अभंग शीख धर्माच्या गुरु ग्रंथ साहिबमध्येही आदराने समाविष्ट केले गेले. ही चळवळ प्रादेशिक आणि धार्मिक सीमा कशी ओलांडून गेली याचे एक सुंदर उदाहरण. संत एकनाथ 16व्या शतकातील जन्माने ब्राह्मण, त्यांनी त्या काळातील सामाजिक रूढी म्हणून सर्व जातींच्या लोकांसोबत भोजन केले आणि भक्ती व ज्ञान अनन्यसाधारण न ठेवता सर्वसमावेशक करण्यासाठी विपुल लेखन केले. भक्तीचे तत्त्वज्ञान, वारीचे खरे हृदय. आता आणखी एक पातळी खोल जाऊया, कारण वारी ही केवळ एक पदयात्रा नाही, केवळ एक उत्सव नाही, ती एक जिवंत चालते बोलते तत्त्वज्ञान आहे. यातील तीन कल्पना विशेष ठळक आहेत. पहिली, देवासमोर समानता. वारीत एक श्रीमंत जमीनदार आणि एक भूमिहीन मजूर एकाच रस्त्याने चालतात, एकच साधे अन्न खातात, एकाच आकाशाखाली झोपतात. रस्त्यावर कुठलेही VIP दर्शन नाही. जन्मावर आधारित कुठलेही उतरण नाही. वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान आग्रहाने सांगते की भक्ती ही जात, लिंग किंवा सामाजिक स्थान न पाहता सर्वांसाठी खुली आहे. मध्ययुगीन भारतात ही एक क्रांतिकारी कल्पना होती आणि अशा कल्पना इतरत्र सार्वजनिक चर्चेत येण्याआधी शतकानुशतके ती शांतपणे सामाजिक भेद विरघळत होती. विधींपेक्षा भक्ती श्रेष्ठ. संतांनी वारंवार शिकवले की प्रामाणिक अंतःकरणाने देवाचे नाव घेणे, नाम संकीर्तन हे महागड्या विधींपेक्षा किंवा देखाव्यासाठी केलेल्या यात्रांपेक्षा अधिक शक्तिशाली आहे. तुकाराम महाराजांनी प्रसिद्धपणे सांगितले की खऱ्या उपासनेला कुठल्याही बाह्य सजावटीची गरज नाही. शुद्ध कर्णाने विठ्ठल विठ्ठल म्हणणे ही स्वतः एक संपूर्ण उपासना आहे. जगात राहून कर्तव्य जगापासून पळू नव्हे. संन्यास मार्गाप्रमाणे वारकरी मार्ग लोकांना त्यांचे कुटुंब, त्यांची शेती, त्यांच्या जबाबदाऱ्या सोडण्यास सांगत नाही. जसे पुंडलिकाने आपल्या आई वडिलांसाठी केले, तसे तो लोकांना त्यांची ऐहिक कर्तव्य पार पाडत देवाला हृदयात ठेवण्यास सांगतो. दैवी शोधण्यासाठी तुम्हाला तुमचे जीवन सोडण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या जीवनातच दैवी वाहून नेता. हेच वारीला इतकी चिरस्थायी बनवते. ही सामान्य जीवनापासूनची पळवाट नाही, हे सामान्य जीवनच आहे उन्नत झालेले. वाटेवरील काही जिवंत आठवणी. वारीचा आत्मा टिपणारे काही छोटे माणुसकीने भरलेले क्षण सांगते, जे केवळ स्वतः चालल्यावरच लक्षात येतील असे. रस्त्यावर अनोळखी माणसे एका दिवसात कुटुंब बनतात. वारकरी एकमेकांना अनेकदा माऊली असे संबोधतात, म्हणजे आई. समोरच्या व्यक्तीचे वय किंवा लिंग काहीही असो, हा शुद्ध वात्सल्याचा आणि समानतेचा शब्द आहे. प्रत्येक सहवाशाला आईच्या मायेस पात्र मानणारा. वाटेवर वारीचा भाग नसलेले गावकरीही रस्त्याच्या कडेला पाणी, अन्न आणि प्रथमोपचार घेऊन थांबलेले असतात. पूर्णपणे स्वेच्छेने कुठलीही परतफेड अपेक्षित न ठेवता, कारण वारकऱ्यांची सेवा करणे हा एक बहुमान मानला जातो. पावसात खडतर रस्त्यांवर लाखोंच्या गर्दीत जवळजवळ 250 किलोमीटर चालूनही
1: वारीतील शिस्त आणि स्वच्छता विलक्षण आहे. गेली 40-50 अगदी 60 वर्षीही वाट चालणारे वृद्ध वारकरी सांगतात की पंढरपूरच्या वाटेवर ते कुठल्याही ठिकाणापेक्षा जास्त जिवंत असल्याचे जाणवते. पावलांची प्रसिद्ध रांगोळी, हजारो टाळ एक साथ वाजण्याचा आवाज, दूरवर नजर पोहोचेल तिथवर फडफडणारे भगवे झेंडे आणि मिरवणुकीतून उमटणारा ज्ञानोबा तुकाराम हा सामूहिक जयघोष, यामुळे असे वातावरण तयार होतात की अगदी धार्मिक नसलेले पाहुणेही याला भारावून टाकणारे आणि अविस्मरणीय म्हणतात. वारीच्या जिवंत परंपरा आणि संस्कृती. इतिहास आणि आख्यायिका व्यतिरिक्त वारी एका समृद्ध परंपरा, विधी, नाद आणि रोजच्या आचरणाच्या विणीने बांधलेली. यातील अनेक गोष्टी शतकानुशतके तशाच राहिलेल्या आहेत. यातील काही पाहूया. दिंडी, वारीचा मूळ घटक. प्रत्येक पालखी म्हणजे खरे तर लहान लहान दिंड्यांचा एक चालता बोलता संघ असतो. प्रत्येक दिंडीची स्वतःची अशी ओळख असते. एका विशिष्ट रंगाचा झेंडा, आघाडीचा गायक, त्याला हरिदास किंवा कीर्तनकार म्हणतात. टाळ वाजवणाऱ्याचा गट, तालासाठी मृदंग किंवा पखावज वाजवणारा आणि कधीकधी भजनाचे नेतृत्व करणारा वीणाधारी. दिंडीत भूमिका निश्चित असतात आणि त्यांचा आदर राखला जातो. झेंडेकरी नेहमी सर्वात पुढे चालतो. गायक भजनांचे प्रश्नोत्तर स्वरूपात नेतृत्व करतात आणि वृद्ध मंडळी अनेकदा मध्यभागी चालतात. तरुण सदस्यांच्या संरक्षणाखाली काही दिंड्या कुटुंबांमध्ये किंवा गावातील समुदायांमध्ये 100 अधिक वर्षे पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या आहेत. सदस्यत्व मूलतः वारसा हक्काने पुढे जाते. वारीच्या दिवसाची लय. वारीचा एक ठराविक दिवस सूर्योदयापूर्वीच सुरू होतो, बहुधा पहाटे 3 किंवा 4 वाजता. विसाव्याच्या ठिकाणी होणाऱ्या काकड आरत्या, त्यानंतर मार्गावरील ठराविक ठिकाणी गटरिंगण करतो. एक सुंदर आणि नाट्यमय परंपरा, ज्यात पालखी मध्यभागे ठेवली जाते आणि वारकऱ्यांचे अश्व मोठ्या वेगाने गोलाकार फेऱ्या मारतात, तर भाविक हात वर करून उभे असतात. कारण घोड्यांच्या खुरांनी उडालेली धूळ आशीर्वाद घेऊन येते असे मानले जाते. हे रिंगण पाहण्यासाठी गर्दी आधीपासूनच जमलेली असते. दिवसभर सुरूच राहते. अभंग ओव्या आणि गवळणी प्रश्नोत्तर पद्धतीने गात एक आवाज एक ओळ म्हणतो आणि शेकडो आवाज तिचा प्रतिध्वनी करतात. दुपारच्या उन्हात गट स्थानिक गावकरी आणि सामाजिक संस्थांनी उभारलेल्या मांडवाखाली विश्रांती घेतात. जे पाणी, ताक आणि साधे जेवण पूर्णपणे मोफत पुरवतात. या परंपरेला अन्नदान म्हणतात, जी या संस्कृतीत सेवेचा सर्वोच्च प्रकार मानली जाते. वाटेवरील खाद्य संस्कृती. वारीचे अन्न मुद्दाम साधे, सात्विक आणि चालण्यासाठी सोयस्कर असते. ज्वारी किंवा बाजरीची भाकरी, पिठलं, वरण भात आणि ठेचा हे मुख्य पदार्थ असतात. वाटेवर चहा आणि ताकाचे स्टॉल्स ठिकठिकाणी असतात. एकादशीच्या दिवशी बहुतेक वारकरी कडक उपवास करतात. फक्त फळे, दूध, साबुदाणा खिचडी आणि राजगिऱ्याचे पदार्थ खातात. धान्य आणि डाळी पूर्णपणे टाळली जाते. त्या दिवसाच्या आध्यात्मिक शिस्तीनुसार दुसऱ्या दिवशी द्वादशीला काला नावाचा एक आनंदी विधी साजरा केला जातो.
0: पोहे, दही आणि इतर साध्या पदार्थांचे मिश्रण सामूहिकरित्या वाटले जाते, जो बालकृष्णाच्या खोडकर लोणी चोरीच्या परंपरेचा प्रतिध्वनी आहे. आणि भक्तीनंतर उत्सव येतो, जो सर्वांमध्ये समान वाटला जातो हे दर्शवतो. पेहराव आणि ओळखीची चिन्हे. वारकरी त्यांच्या पार्श्वभूमीची पर्वा न करता त्यांच्या साध्या एकसमान रूपामुळे लगेच ओळखू येतात. पुरुष सहसा साधा पांढरा धोतर कुर्ता किंवा पायजामा कुर्ता, पारंपरिक टोपी किंवा पगडी घालतात, तर स्त्रिया विशेषतः जुन्या किंवा अधिक पारंपरिक दिंड्यांमध्ये नऊवारी साडी नेसतात. जवळजवळ प्रत्येक वारकरी तुळशी माळ घालतो, पवित्र तुळशीच्या रोपापासून बनवलेली माळ, जी एका औपचारिक दीक्षा दरम्यान बांधली जाते आणि वारकरी मार्गावरील बांधलिकेचे प्रतीक असते. आणि अनेक जण कपाळावर गोपीचंदन लावतात. पांढऱ्या मातीचा एक विशिष्ट आकार टिळा. संगीत आणि वाद्ये. वारीचा नादमय अनुभव अगदी वेगळा आणि लक्षात राहणारा आहे. दोन मुख्य वाद्ये म्हणजे टाळ आणि मृदंग किंवा पखावज, जे सतत सुरू असलेल्या भजनासाठी तालाचा कणा पुरवतात. काही दिंड्या वारकरी परंपरेशी विशेषतः निगडीत असलेले एकतारी वाद्य तुणतुणे देखील वापरतात. गायनशैली अभंग, भक्तिपर द्विपदी, ओवी पारंपरिक मराठी छंद, गवळण कृष्णाच्या गोपाल जीवनाचे वर्णन करणारी गाणी आणि भारूड लोककथात्मक गीत प्रकार यामध्ये आलटून पालटून फिरते. प्रत्येकाची स्वतःची लय आणि भावना, ज्यामुळे अनेक आठवड्यांचा प्रवास संगीतदृष्ट्या नीरस न होता विविधतापूर्ण राहा. चंद्रभागा स्नान आणि पंढरपूरजवळील अखेरचा टप्पा. पालख्या पंढरपूरजवळ पोहोचतात तसे शेवटचे विधी आणि अधिक तीव्र होतात. भाविक चंद्रभागा नदीत पंढरपूरजवळ वाहणाऱ्या भीमा नदीचे स्थानिक नाव पवित्र स्नान करतात, जे दर्शनापूर्वी शरीर आणि मन दोन्ही शुद्ध करते असे मानले जाते. शेवटच्या दिवसात गर्दी लाखोंच्या घरात वाढलेल्याने मंदिरातील प्रत्यक्ष विठ्ठल दर्शनासाठी काही तासांपासून ते एका दिवसाहूनही अधिक वेळ रांगेत उभे राहावे लागू शकते. तरीही फार कोणी तक्रार करत नाही, कारण बहुतेक वारकऱ्यांसाठी प्रवासाचा सामूहिक अनुभव स्वतःच अंतिम दर्शना इतकाच महत्त्वाचा असतो. आज आषाढी वारी ही महाराष्ट्र राज्य सरकार, जिल्हा प्रशासन आणि पोलिसांच्या जवळच्या समन्वयाने राबवली जाणारी एक प्रचंड मोठी लॉजिस्टिक व्यवस्था आहे. पादचारी मिरवणुकांना वाहनांच्या वाहतुकीसह सुरक्षितपणे सामावून घेण्यासाठी विशेष पालखी मार्ग महामार्ग बांधले आणि रुंद केले गेले आहेत. दरवर्षी वाटेवर फिरते वैद्यकीय दवाखाने, स्वच्छता विभाग, पिण्याच्या पाण्याचे टँकर आणि तात्पुरती वसाहत उभी राहते. या व्याप्तीमुळे केवळ आषाढी एकादशीला पंढरपूरला नियमितपणे 10 लाखांहून अधिक लोक येतात. वारीचा उल्लेख अनेकदा जगातील या प्रकारच्या सर्वात मोठ्या वार्षिक संमेलनांपैकी एक म्हणून केला जातो. अलीकडच्या वर्षात वारीने आपले मूळ स्वरूप न गमावता काही सौम्य आधुनिकीकरणही स्वीकारले आहे. वाटेवरील प्लास्टिक कचरा कमी करण्यासाठीचे पर्यावरणस्नेही उपक्रम, अधिक चांगली स्वच्छता व्यवस्था, महिलांच्या नेतृत्वाखालील दिंड्यांचा वाढता सहभाग आणि कुटुंबांना त्यांच्या प्रियजनांच्या दिंडीचा प्रत्यक्ष मागोवा घेता यावा ह्यासाठी डिजिटल ट्रॅकिंग ॲप्स ही तरुण सहभागी आता कामाच्या जबाबदाऱ्या सांभाळत एक दोन दिवसांसाठीही वारीत सामील होतात.
1: तर यावर्षी जेव्हा आषाढी एकादशी येईल आणि तुम्हाला कळेल की पालख्या पंढरपूरला पोचल्या आहेत तेव्हा आठवा आहे ही केवळ पंचांगावरील एक धार्मिक तारीख नाही, ही एका गोष्टीचा जिवंत सातत्य आहे जी सुरू झाली पुंडलिक नावाच्या एका भक्तिपूर्ण पुत्रापासून, जी पुढे नेली गेली संत कवींनी ज्यांनी अध्यात्म पुन्हा सामान्य लोकांच्या हाती दिले आणि जी दरवर्षी नव्याने जागृत होते सामान्य स्त्री पुरुषांकडून, जे पुन्हा पुन्हा स्वतःहून मोठ्या अशा एका गोष्टीकडे चालण्याचा निर्णय घेतात. आपणही आपल्या रोजच्या जीवनात याच मार्गाने चालण्याचा प्रयत्न करूया. एकमेकांना माऊली मानून पुंडलिकाने आपल्या आईवडिलांसाठी दाखवलेल्या भक्तीने आपली कर्तव्ये पार पाडू आणि आपल्या स्वतःच्या घरातही थोडेसे पंढरपूर शोधू. जय हरी विठ्ठल ज्ञानोबा तुकार.